0: پیدا تو میں بھی شریف ہوا تھا اور شرافت سے اپنی کبھی نہیں بنا. ذرا ہم بھی تو دیکھیں کہ ہم سے بڑا شیطان کون پیدا ہو گیا.
1: Big 106.2 The Beat of Bollywood High Speed Autobahn Majestic Bavarian Castles The Ultimate European Adventure is calling your name. The Big Check-In is back and it's bigger than ever. So pack your bags because Big 106.2 is taking you to Germany. Presenting sponsor Daniel Properties. This isn't just a holiday. It's a golden ticket to the heart of Europe. Ready to board? Just send us a WhatsApp. Big Check-In, your name to 054-309-1062. The Big Check-In to Germany. Only on Big 106.2.
2: लगता है बर्फ पड़ने वाली है.
3: कोई ना कोई रास्ता तो निकलेगा.
1: बिग वेदर अपडेट ब्रॉट टू यू बाय अलरास द नंबर वन ऑटो एसी स्पेयर पार्ट्स डीलर इन द मिडल ईस्ट.
4: गुड आफ्टरनून. इट इज 36 डिग्री सेल्सियस राइट नाउ. ह्यूमिडिटी एट 51%. विंड्स ब्लोइंग एट 21 किलोमीटर्स पर आवर. हाइज ऑफ 37, लोज ऑफ 31 डिग्री सेल्सियस.
1: Alras Auto AC Spare Parts, the number one auto AC spare parts dealer in the Middle East with 25 plus outlets spread across the UAE, Oman, Qatar, KSA and Bahrain. Visit alras.me. Big 106.2. Got a song in your head right now? Just WhatsApp it and we'll play it for you on Big Unlimited. Whether it's your favorite track, a shout out or a message for someone special, send your name, space, your song name and your message to 054-309-1062. Big Unlimited, your request show from 11 a.m. to 1 p.m. Monday to Friday, only on Big 106.2. The Beat of Bollywood.
5: एक ऐसी लड़की जिसे देखते ही दिल की हर आरजू, सारे ख्वाब, सारे रंग जिंदा हो जाए.
1: द बिग मिक्स विद अवनी ओनली ऑन बिग 106.2 द बीट ऑफ बॉलीवुड.